0: ಪಾಠಕ್ಕ ನಮಸ್ಕಾರ.
1: सखी सहेली कार्यक्रम की प्रस्तुतकर्ता अनुश्री पाठक.
2: सखी सहेली